0: ಇದೇ ಬ್ರಹ್ಮನ ಲೀಲೆಯ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಮಂಕುತಿಮ್ಮನ ಕಗ್ಗದಲ್ಲಿ ಒಂದೇ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳುವುದನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆಯ ಒಂದು ಮುಕ್ತಗಳ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ಚು ಸ್ಪಷ್ಟ ಮಾಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಗುಂಡಪ್ಪನವರು. ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಒಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ಅದರ ನಿಜವಾದ ಅರ್ಥ ನಮಗೆ ತಿಳಿಯಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಒಮ್ಮನಸಿನಿಂದ ನೀ ತತ್ವವನ್ನು ಗ್ರಹಿಸು ಅನ್ನುವ ಪದ್ಯವನ್ನು ಕೇಳಿದಿರಿ. ಬ್ರಹ್ಮನ ಲೀಲೆಗೆ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ ಮಾಯೆಯ ವಿನೋದ ಇದೆಯಲ್ಲ, ಆಟಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಗುರಿ ಇಲ್ಲ, ಲೆಕ್ಕ ಇಲ್ಲ. ಇಂತಹ ತತ್ವವನ್ನ ಒಮ್ಮನಸಿನಿಂದ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಿಮಗೆ ಬಂದ ಪಾಡನ್ನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಅನುಭವಿಸ್ತಾ ತುಟಿ ಬಿಗಿ ಹಿಡಿದು ಮಾತಾಡದೆ ಸುಮ್ಮನಿರಬೇಕು. ಸುಮ್ಮನಿರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವೇ ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು. ಸುಮ್ಮನಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇದು ನೆಮ್ಮದಿಗೆ ದಾರಿ. ಇದನ್ನ ಕುರಿತು ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಬನ್ನಿರಿ ಆಡುವ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಾಲೆಯ ಆಟವನ್ನು ಅಂತ ಬ್ರಹ್ಮನನ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮಾಯೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ, ಆಟ ಆಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾರು ಯಾರಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಎಂಬ ಚಿಂತೆಯೇ ಇಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಮಾಡುವ ಹೀಗೆ, ಒಂದು ಡಬ್ಬದಲ್ಲಿ ಗೋಲಿಗಳನ್ನು ಹಾಕೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಗಾತ್ರದ ಗೋಲಿಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬಣ್ಣದ ಗೋಲಿಗಳು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಹಾಕಿರುವ ಯಾವುದೋ ಒಂದು ಗೋಲಿ ಯಾವ ಕಡೆಗೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಈ ಕಡೆ ಹೋಗುತ್ತಾ, ಕೆಳಗೆ ಹೋಗುತ್ತಾ, ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಾ, ಯಾರು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೋ ಇಲ್ಲ. ಜಗತ್ತಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಜೀವರಾಶಿಗಳೇನಿದೆ, ನಾನು, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳು, ಇನ್ನೊಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತ, ಅವನ ಮಿತ್ರ, ಅವನ ಶತ್ರು, ಇವರೆಲ್ಲ ಇದಾರಲ್ಲ, ಈ ದೇಶದವನು, ಆ ದೇಶದವನು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲ ಡಬ್ಬಿ ಇರ್ತ ಗೋಲಿಗಳಿದ್ದ ಹಾಗೆ ಭಗವಂತ ಬ್ರಹ್ಮ ಇದರೊಳಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಡಬ್ಬಾನ. ತನ್ಮೂಲಕ ಯಾರ್ಯಾರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಏನೇನಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆತ ಆಡಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಗವಂತನಿಗೆ ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಜಗವೇ ನಾಟಕರಂಗ, ಆಡಿಸದಂತೆ ಆಡಬೇಕು ನಾವು. ನನಗೆ ಯಾಕೆ ಹೀಗಾಯ್ತು ಅಂತ ಚಿಂತೆನೆ ಬೇಡ. ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿದೆ, ನನ್ನಿಂದಲೇ ಇವೆಲ್ಲ ಆದದ್ದು, ನಾನು ಇಲ್ದಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಿತ್ತೋ, ನಾನು ಹೋದ ಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನನ್ನ ನೆನಪು ಯಾರ್ಯಾರು ಕಷ್ಟ ಕೊಡುತ್ತೋ ಎಂದೆಲ್ಲ ಬಡಬಡಿಸದೆ ತುಟಿ ಬಿಚ್ಚದೆ ಜೀವನ ನಡೆಸು. ಇದೇ ನೆಮ್ಮದಿಗೆ, ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ, ಆ ಅಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯ, ನೇಂದ್ರೆ ನೆಮ್ಮದಿ, ಆನೆಗೆ ದಾರಿ.
1: ಕಗ್ಗದ ಸಿರಿ, ಡಿವಿಜಿ ಅವರ ಮಂಕುತಿಮ್ಮನ ಕಗ್ಗದ ವಾಚನ, ಗಾಯನ, ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕೇಳಿದಿರಿ. ಪರಿಕಲ್ಪನೆ ಹಾಗೂ ವಾಚನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವರಾಜ್ ಸಾದರ್, ಗಾಯನ ಎಆರ್ ಶ್ರೀದೇವಿ, ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಎಚ್ಎಸ್ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಭಟ್ಟ, ಸಂಯೋಜನೆ ಎಂಜಿ ಶ್ರೀಹರ್ಷನ್, ಎವಿ ವಿನೋದ್ ಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ಟಿವಿ ವಿದ್ಯಾಶಂಕರ್. ನಿರ್ಮಾಣ ಎಂ ಶಿವರಾಮ್. ಕಗ್ಗದ ಸಿರಿ.
2: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈಗ ಕೇಳಿ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ ಅಪ್ಡೇಟ್.
3: ಗೇಮ್ಸ್ 2026 ಆಯ್ಚಿ ನಗೋಯಾ.
4: नमस्कार, एशियन गेम्स 2026 की ताजा अपडेट्स के साथ मैं हूं मुदिता, और शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी खबर के साथ. भारत मेडल टैली में एक और पायदान ऊपर चढ़कर अब सातवें स्थान पर पहुंच गया है. एक और गोल्ड हासिल किया है भारत ने, और खास बात यह है श्रोताओं कि आज का हर अपडेट हमने शुरू किया है गोल्ड के साथ, स्वर्णिम सफलताओं के साथ. तो मेडल टैली में भारत अब 10 गोल्ड, 21 सिल्वर और 28 ब्रॉन्ज के साथ कुल 59 पदकों के साथ सातवें स्थान पर है. शुरुआत करते हैं हम आज के इस वक्त के गोल्ड मेडल के साथ. भारतीय पुरुषों की कंपाउंड टीम ने एशियन गेम्स में गोल्ड मेडल जीता. साहिल जाधव, कुशल दलाल और टी गणेश मणिरत्नम की तिकड़ी ने फाइनल में चीन को 238-237 से हराया. पहले राउंड में भारतीय तीरंदाजों ने 2-9 लगाए थे, लेकिन आखिरी 18 तीरों में परफेक्ट 10 स्कोर किया. इसके पहले सेमीफाइनल में कोरिया पर 236-229 से जीत के साथ फाइनल में भारत ने प्रवेश किया था, और इस तरह कंपाउंड टीम इवेंट में भारत ने क्लीन स्वीप किया है, जिसमें महिला टीम और मिक्स टीम के गोल्ड मेडल मेडल भी शामिल है। तो आज का दिन बेहद शानदार रहा है भारतीय तीरंदाजों के लिए, 3 स्वर्ण पदक हासिल किए हैं उन्होंने। हम बता दें कि साहिल जाधव ने मिक्स टीम और पुरुष टीम में 2 स्वर्ण अपने नाम किए हैं। बॉक्सिंग में कपिल पोखरिया ने 90 किलोग्राम भार वर्ग में कांस्य पदक हासिल किया। सेमीफाइनल मुकाबले में कपिल उज्बेकिस्तान के तुराबे खबीबुल्लायेव से हार गए, लेकिन लवलीना पहुंच गई हैं गोल्ड मेडल बाउट में। लवलीना बोरगोहेन ने महिलाओं के 75 किलोग्राम भार वर्ग के सेमीफाइनल में कजाकिस्तान की नतालिया बोगदानोवा को 3-2 के स्प्लिट डिसीजन से हराया। इसके अलावा परवीन हुड्डा महिलाओं के 65 किलोग्राम वर्ग के सेमीफाइनल में चीन की ली शू को 5-0 से हराकर पहले ही फाइनल में प्रवेश कर चुकी हैं। पुरुषों में अंकुश पंघाल 80 किलोग्राम भार वर्ग के फाइनल में पहुंच चुके हैं। तो कम से कम 3 सिल्वर मेडल पक्के हैं बॉक्सिंग से, हालांकि हम बिल्कुल चाहेंगे कि मेडल का रंग सुनहरा ही हो। इसके अलावा प्रिया घनघस और नरेंद्र बेरवाल ने कांस्य पदक हासिल किए हैं। तो कपिल का कांस्य पदक मिलाकर कुल 3 कांस्य पदक भारत ने हासिल किए हैं बॉक्सिंग में। इसके बाद स्क्वाश में भी मेंस टीम ने अपना पदक पक्का कर लिया है। भारतीय टीम ने कतर को 2-0 से हराकर सेमीफाइनल में प्रवेश किया। अभय सिंह अम्मार अल्तामिमी से 3-0 से जीते, वहीं वीर चोटरानी बादेर अलमुगरेबी से 3-1 से जीत चुके हैं। महिला टीम आज सुबह ही क्वार्टर फाइनल में सिंगापुर को हराकर पहले ही अपना मेडल पक्का कर चुकी है। स्क्वाश में अभय सिंह और अनाहत सिंह सिंगल्स में रजत पदक पहले हासिल कर चुके हैं। टेनिस में मेंस डबल्स में अनिरुद्ध चंद्रशेखर और बालाजी की जोड़ी क्वार्टर फाइनल मुकाबला मंजियांग और तियान हुई झांग से। कड़े मुकाबले में भारतीय जोड़ी ने पहला सेट 7-6 से जीता, लेकिन दूसरा सेट वो 6-7 से हार गई और तीसरा सेट 8-10 से। लेकिन सुमित नागल क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं पुरुष सिंगल्स में। राउंड ऑफ 16 में उज्बेकिस्तान के सरगेई फोमिन को सीधे सेटों